नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात एफ एम रेनबो. तशेंच 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एआयआर आनी म्हादय चॅनल. आयज वार सोमार, भारतीय सौर दीस, 11 ज्येष्ठ, शके 1948 म्हळ्यारूच 1 जून 2026. 5:55 आनी 40 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवेच्या पयल्या सभेक आतां आमी आरंभ करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. ऐकपनो आता बरोबर सवराचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो.

तुमच्या सांगतानाचा भक्ती संगीत जिगाऱ्यावर पुष्पांजली एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर सकाळचो वेळ 11 जाऊन 21 मिनटां आणि 45 सेकंद जातात.

यशली भक्ती संगीताची कार्यावर पुष्पांजली. सवर आणि 30 मिनिटा जातात. FM रेनबो सेवा ऐकून रवात कोकणीतल्या खबरो सांगता कौस्तुभ आपटे कायखिणा भितरच.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्ज सचिर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. ऐकूमेनू शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार. आज ऐकूया शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन पंडीत प्रभुदेव सरदार हांचे गायन. हांच्या गायनान तुमका राग ऐकपाक मेळटलो रामकली, उपरांत आसतलो राग चारुकेशी आनी निमाण्या कडेन राग देसी. तर ऐकूया पंडीत प्रभुदेव सरदार हांच्या गायनान आतां राग रामकली.

शास्त्रीय संगीतेच्या कार्यावरून तुम्ही ऐकतात पंडित प्रभुदेव सरदार हंचकायन, होराग शिलो रामकली, आतराग चारुकेशी।

शास्त्रीय संगीताच्या कार्यावरून तुम्ही आज ऐकतात पंडित प्रभुदेव सरदारांचं गायन ओराग आशिल्लो चारुकेशी आणि आता निमाणे कडेन राग देसी.

शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आज तुम्ही ऐकले पंडित प्रभदेव सरदार हांच्या कायन हो राग निमाणे कडेन आशिल्लो देसी शास्त्रीय संगीताची कार्यावळ इतल्यान सोंपता.

0: आकडे येऊन मिळताना लोकात पूर्ण डिमांड त्या जाय तितले चड उदका साठी लोकांनी म्हाका त्रास केलो आणि हांवें दुसरो जागो घेवन थंय बांय मारली आणि योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळें आणि थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन घालून हांवें तें उदक पयलें घरा कडेन हाडलें आणि परत दुसरो पंप लावन हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवचे साठी हांवें पायपांनी मुखार पुश केलें.
1: इतले मजगती बाळकृष्ण अय्या हांचो उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीत करप ही गोंया खातीर अभिमानाची गजाल आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. गांवगिऱ्या वाठारांत लेगीत निस्वार्थीपणान सामाजीक कार्य सुरू आसा हाचें हें उदाहरण आसा. अय्यांच्या कार्याची प्रधानमंत्र्यांनी दखल घेवप ही उल्लेखनीय गजाल आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. सध्या भूराजकीय परिस्थिती असून लेगीत देशभर पेट्रोल डिझेल आणि एलपीजीची उपलब्धताय जातली ह्याची जतनाय इंडियन ऑयल, बीपीसीएल आणि एचपीसीएल ह्या भौशीक क्षेत्रातल्यो तेल विपणन कंपन्यो घेतात. ह्या कंपन्यांची टर्मिनल्स, डेपोज, पायपलायन्स, सिलिंडरात एलपीजी भरपी प्रकल्प आणि किरकोळ विक्री केंद्रावरवी हे साध्य करतात. घरगुती वापरा खातीर एलपीजीची 100% पुरवण करपाची जतनाय भौशीक क्षेत्रातल्यो तेल विपणन कंपन्यो घेतात आणि ते नदरेंतल्यान तांणी उपाययोजना लेगीत केल्यात. तेल शुद्धीकरण उत्पादनात वाढ तशेंच पुरवण वेवस्थापनात बळगे हाडपा खातीर म्हत्वाच्या क्षेत्राक प्राधान्य दिवप हांचो तातूंत आस्पाव आसा. गोंयात दोनूय जिल्ह्यांनी भौशीक कंपन्यांच्यो किरकोळ विक्री केंद्रांतल्यान जावपी डिझेलच्या विक्रीत सर्वसामान्य कामकाजाक लागून जावपी वाढीच्या तुळेन 15% परस चड वाढीची नोंद जाल्या. पेट्रोलियम उत्पादनांचो साठो, काळो बाजार, अनधिकृत साठवण आणि पेट्रोलियम उत्पादनांचो वेगळ्या कारणान जावपी वापर टाळपा खातीर ते विरोधात खर पावलां उखलपाचे आवाहन भारत सरकारान सगळीं राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशांक केला. अधिकृत माध्यमातल्यान डिझेल खरेदी करपाचो सल्लो फकत उद्देग महासंघांक दिला. हवामान. गोंय वेधशाळेन दिल्ले म्हायती प्रमाण 1 जून ते 6 जून मेरेन राज्यात हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास आसा. 2 आनी 3 जूनाक राज्यात येल्लो अलर्ट जारी केला. पणजे चडांत चड तापमान 35.4 अंश आनी उण्यात उणें तापमान 28.8 अंश सेल्सियस नोंद जाला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या निमण्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 5 गड्यांनी हारोवन सेगीत दुसरे फावट आयपीएल क्रिकेट सर्तीचे वस्तादपण जोडले. अहमदाबादेतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमात जाल्ल्या खेळात पहिली फलंदाजी करताना गुजरात टायटन्स पंगडान आरसीबी पंगडा मुखार 156 धावण्यांचे मोख दवरिल्ले. ते उपरांत आरसीबी पंगडान 18 षटकांत ते मोख पुराय केले. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदाखातीर कराराचेर पात्रान उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. अधिक म्हायती खातीर 7020-67-2710 ह्या क्रमांकाचेर वा rnuairpanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.

0: हम साथ साथ हैं फिल्म आतले हैं गीत शिले अलका याग्निक अनुराधा पौडवाल हरिहरन कविता कृष्णमूर्ति कुमार शानू आणि उदित नारायण हांचा आवाज आशिल्लो. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ 7:45 जातात. ऐकूया कलात्मक ही वळेरी.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ संशोधन लेखन आणि प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते प्रथम नमन गणपते.
3: नमस्ते आयकोगण, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्मक गोय. कलात्मक गोय
1: भाग 9 धालो आणि धिल्लो.

0: इशानो धिल्लो हो दक्षिण गोंयच्या कुळमी बायलांचो उत्सवी नृत्य प्रकार जो अश्विन नवमीच्यान दिवाळीचे फांतोड मेरेन वाड्यावेल्या मांडार रंगता. हो नाट्यात्म विधी दिल्ल्या देवाक संतुष्ट करपा खातीर शेत पिकोप, पिकांची मशागत, तोळ धाड सारखिल्यो घडणुको हे बायलांच्या समूहावरवी गावन अभिनीत जातात. खेडेकर सर, धाल्यातली जी गीतां आसात, मागीर होव्यो आसात, तांचे भशेनूच धिल्लोतल्यानूय गोंयच्या बायलांचे जिवीत नाट्यात्म शैलींत प्रकट जाल्ले दिसता न्ही.
1: गोंयच्या वैशिष्ट्यांचो जेन्ना विचार करतात तेन्ना कांय खबरी सांगच्यो पडटा. एकच गीत सांगता, ताचे वयल्यान हे स्पश्ट जातले. शेत म्हजे दोंगरी वो चित्त म्हजे मायेरी आई माझा उगडास करी गो लेक म्हजी एकटी नाही आई एकटी नाय सासूआई संगटी. हातूंतल्यान गोंयकाराची जीण स्पश्ट जाता. गोंयच्या स्त्री जीवनाचो जेन्ना आमी अभ्यास करतात महिलांच्या एकूण जीवन पद्धतीचो, धिल्लोत एक मजा अशी आसा की धिल्लोत सगळे रानांतली वर्णनां येतात आनी धालोत येता ती गांवांतली वर्णनां येतात. हो एक महत्वाचो फरक आसा. पुणून धालोतले बायलांच्या जीवनाचे जाल्ले प्रकटीकरण हे प्रत्यक्ष जशे घडटा तशेंच आसा. इतर कांय गीतांनी वोव्यांनी म्हणजे रेशमाचे गोंडे आता पिच्याचे पांचगोंडे रेशमाची गोदाली हे असले जे प्रकार आसात हांगा आसना. थंय प्रत्यक्ष जे कितें आसा जशें आसा तशें. फकत कांय खबरी ह्यो जरा वेगळे पद्दतीन येता की आमचो मोरुलो. मोरुलो नांवाचो एक प्रकार अनेक कडांच्या धालांनी आसात. तो निमाणो आसा, सामको निमाणो. पूण त्या मोरुल्यांत परत ती समूहवृत्ती, सगळ्यो बायलो एकामेकाच्या फाटीक धरून चलतात.
0: दिसपट्टे जिणेतल्या घटनांचे प्रकटीकरण असे म्हणू शकता. आणि तेव्हा मातशे स्टायलायज्ड वा प्रयोगात्म असे आम्ही म्हणू शकतात.
1: धालो बद्दल उलोवपाचे अगदी एका वाक्यात सांगपाचे जाल्यार असे सांगू येतात, धालो हे गोंयच्या स्त्री जीवनाचे संपूर्ण असे पडबिंब. तांकां जी कितें सुख दुखां जे कितें आसा ते थंय येता. तातूंत दुख कमी आणि सुख चड, तातूंत देवतांचे वर्णन देवतांचे हे चड आणि वैयक्तिक कमी, तातूंत समूह जीवना संबंधी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीन भाष्य केल्ले असता, तसे व्यक्तिगत जीवनाचेर नासता. हे धालोचे वेगळेपण असता.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागा कडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकतात FM रेनबो. आता बरोबर 8 वरांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ले समाचार प्रभात.

8:15 आणि 27 सेकंद जातात. आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. कातारांच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो नमस्कार.

कात्यांच्या ह्या कार्यवाहीन ऐकबनो लॉर्ना आणि सुदेश भोसले यांचा आवाज निघतच तुम्ही ऐकलो. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्ज तुमच्या सांगतान असा या वेळार कातारां बरोबर 8:30 मिनटांचेर तुमकां ऐकपाक मेळटी प्रायोजीत कार्यावळ गुड मॉर्निंग लॉर्ड.

डॉक्टर प्रशांत राज आणि अनिता सॅमसन हांचो आवाज निघतोच तुम्ही ऐकलो आणि कांतारांची कार्यावळ आम्ही हांगा सोपयता. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ सकाळचे बरोबर 8:30 जातात. ऐकूया प्रायोजित कार्यावळ गुड मॉर्निंग लॉर्ड.

योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदीन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता। तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चड महत्व हांगा येता। आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चड महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा अशे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात।

आकाशवाणी पणजे 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात एफ एम रेनबो. बरोबर 9 वरां जावन 1 मिनीट जाता. सदाभार कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार.

ऐकुप्यानो मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर हांचो जोड आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. खयाम हांचे संगीत आशिले आणि मजरू सुलतानपुरी हांची रचना आशिली. मोहब्बत इसको कहते हैं ह्या फिल्मातले हे गीत निघतेच तुम्ही ऐकले जे आयिल्ले 1965 सालान. आमकां सगळ्यांकूच खबर आसा ज्येश्ठ गायिका सुमन कल्याणपूर आयज आमच्या मदीं ना. काल तांणी निमणो श्वास घेतलो. त्यो 89 वर्सांच्यो आशिल्ल्यो. तांचो हो सुमधुर असो आवाज आमच्या मनान काळजांत सदांच उरतलो. आयच्या सदाभार कार्यावळीन तुमकां तांच्याच आवाजांतलीं हीं सगळीं गीतां आयकुपाक मेळटलीं.

ऐकपणो मुकेश आणि सुमन कल्याणपूरांचं जोडा वाजनिक तुम्ही ऐकलं. साथी या फिल्मातलं हे गीत आशिले मजरू सुलतानपुरी ह्यांची रचना आणि संगीत नौशाद ह्यांचे आशिले. ऐकपणो ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर ह्यांचा जन्म 28 जानेवारी 1937 सालात बांगलादेश भवानीपूर हंगा झालो. त्यांचे पहिलीचे नाव सुमन हेमाडी असे आशिले. रामानंद कल्याणपूर हांच्या कडेन लग्न जातकीर त्यो मुंबय आयल्यो आनी मागीर सुमन कल्याणपूर म्हूण तांची वळख. तांणी फक्त मराठी आनी हिंदीतूत न्ही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी, भोजपुरी अशा कितल्याशाच प्रादेशीक भाशांनी हजारांनी गीतां गायल्यात.

सदाभार कार्यावळीत निघत सो आवाज तुम्ही ऐकलो सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांचं ब्रह्मचारी या फिल्मातले हे गीत आशिले. संगीतकार आशिले शंकर जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी. वेळ सकाळचो ऐकबेनो बरोबर 9 वाजून 19 मिनिटं आणि 52 सेकंद जातात.

मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचा जोडावास निघतोच तुम्ही ऐकलो. आईची ही सदाबहार कार्यावळ ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या यादीन असा. त्यांच्या आवाजातली ही सगळी गीतं आज सदाबहार कार्यावळीन आम्ही ऐकतात. तांका शश्वत प्रणाम.

मुकेश आणि सुमन कल्याणपूर हांचो आवाज निकतस्तो मेळकलो मेरी सुरत तेरी आखे या फिल्मातले हे गीत आशिले. संगीतकार आशिले एस डी बर्मन आणि गीतकार शैलेंद्र.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

सदाबहार का रवींद्रिक तत्व आवाज तुम्ही ऐकलं सुमन कल्याणपुरांचं, जहां प्यार मिले या फिल्मातलं हे गीत आशिले, हसरत जयपुरी हांची रचना आशिली आणि शंकर जयकिशन हांचे संगीत. आज आम्ही ऐकत आहात सदाबहार का रवींद्र, ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर हांच्या आवाजातलीच ही सगळी गीता. ऐकबनो गायिका सुमन कल्याणपूर हाणी शास्त्रीय संगीताचं सामको कसून अभ्यास केलो. तांचे बाबा शंकरराव हेमाडी आणि आई सीताबाई हेमाडी

दिल एक मंदिर ह्या फिल्मातलं हे गीत नुकतेच तुम्ही ऐकलंय. गायिका सुमन कल्याणपूर ह्यांची कारकीर्द 1954 सालात सुरू झाली आणि 1960 ते 1970 च्या दशकात त्यो लोकप्रिय झाल्यो. दशकाहून चढ काळ त्यांनी आपल्या मधुर आवाजान रसिकांच्या मनाचेर राज्य केले. 2023 तांकां भारत सरकाराचो पद्मभूषण पुरस्कार फावो झाला.

मोहम्मद रफी यांनी सुमन कल्याणपूर हांचा आवाज आशिल्लो फर्ज या फिल्मातले हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. कार्यवाहींत मुखार सरतना आता ऐकूया राजकुमार हे फिल्मातले गीत, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर हांचा आवाज. संगीतकार असा शंकर जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी.

ऐक बनो, आपल्या दैवी सुराने चाहत्यांच्या मनाचे राज्य करपी सुमन कल्याणपूर हांका शशत प्रणाम. आणि आता सदाभार कार्यावळीतले हे निमणे गीत साज और आवाज ह्या फिल्मातले संगीतकार नौशाद

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सवरून श्रोते हो तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो. 10:10 झालेले आहेत. मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत.

मराठी गीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपल्यासोबत आहे एफ एम रेनबो सेवेवरून 105.4 MHz. हा स्वर होता बकुल पंडित यांचा. कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात हा स्वर होता प्रसन्ना प्रभू तेंडुलकर यांचा. श्रोते हो, आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग। सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांग सुख म्हणजे नक्की काय असत, मला सांग सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

श्रोतेहो आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकत आहात भक्तिगीते, नाट्यगीते, चित्रपटगीते आणि भावगीते. श्रोतेहो सत्य नेहमी ओठावर असावं, बोलण्यात गोडवा असावा, वागण्यात आपुलकी असावी आणि नातं हे मनाने नेहमी जुळलेलं असावं.

श्रोते हो, या गीतासोबतच मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतो. FM रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षिप्त करीत आहोत.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

104 मेगाहर्ट्झांचे तुम्ही ऐकता एफ एम रेनबो गोवाच्यो कार्यावळी. ऐकूप्यांनो, 11 वरां जाऊन 8 मिनटां आणि 17 सेकंड झाली आसा. आता ऐकूया सुगम संगीत.

हिंदुस्थानी संगीताच्या या कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकले साधना सरगम आणि जय मंगलदास यांच्या आवाजान हे गीत. ऐकूया पुढले गीत वैशाली सामंत यांच्या आवाजान. संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार सई पाणंदीकर.

सुगम संगीताच्या कार्यावळीन आता ऐकूया फुडले गीत गौरी भट हांच्या आवाजान आणि पुंडलिक नायक हांची रचना.

ऐकू बेंना 105.4 मेघाहर्ट्झ तुम्ही ऐकता FM रेनबो गोवाचो कार्यावळी. 11:43 आणि 7 सेकंद झाले असा. सुगम संगीताच्या कार्यावळीन ह्या खिणाक घेऊया ल्हानसो ब्रेक.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यश

करून दिवपी कार्यावळ सप्तसूर, संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख

ऐकब्यानो 11 वरां जाऊन 44 मिनटां जाली आसा. सुगम संगीताच्या कार्यावळीन आता ऐकूया पुरुषोत्तम पै हांच्या आवाजान फुडले गीत. पुरुषोत्तम पै हांचे संगीत आणि डॉक्टर भिकाजी घाणेकर हांची रचना.

ऐकूया फुडले गीत. प्रेमानंद वेळुसकर ह्यांच्या आवाजान बाकीबाब बोरकर ह्यांची रचना आणि अशोक भटकी ह्यांनी बद्ध केले संगीत.

सुगम संगीताच्या कार्यावळी निघतेस. तुम्ही ऐकले पुरुषोत्तम पै ह्यांच्या आवाजान, पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू ह्यांच्या आवाजान हे गीत, आणि डॉक्टर भिकाजी घाणेकर ह्यांची रचना. ऐकूया फुडले गीत गौतमी हेदे ह्यांच्या आवाजान, ॲडव्होकेट ऋषिकेश कदम ह्यांची रचना, आणि डॉक्टर आणि संगीतकार गौतमी हेडे.

0: 194 candidates who appeared for the exam on the 17th of last month, 56,880 candidates have qualified. Shubham Kumar from the IIT Delhi zone secured the first rank. In the under 17 Asian Wrestling Championships, India's women grapplers delivered a strong performance, winning a total of 10 medals, including 2 gold, 3 silver, and 5 bronze in Da Nang, Vietnam. Leading the charge, Deeksha in the 43-kilogram category and Garima in 73-kilogram category clinched gold medals. And with that, we end this news bulletin.
1: निघते समय ऐकलो दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित केल्यो इंग्लिशितल्यान खबरो. एकशे पाच अंश चार मेगाहर्ट्झांची तुम्ही ऐकता एफ एम रेनबोच्यो कार्यावळी. ऐकप्यानो 12:10 आणि 21 सेकंद झाली असा. आता ऐकूया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा. ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत आस्वाद घ्यात चित्ररंजन कार्यावळीचो. 12:30 1:30 तसेच 2:30 कोकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान. 1:05 कातारांची कार्यावळ. 2:00 मराठी भक्तिगीत. 2:32 ज्यूक बॉक्स. तसेच 3:00 आरजेस चॉईस. 4:00 हिंदीतल्यान खबरो. 4:05 वेस्टर्न म्युझिक रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम.

आठवारा जाऊन 30 मिनिटांचेर सदाबहार, नवऱ्याचे न्यूज ॲट 9, यस्टडेज वन्स मोर, नवरा 15 मिनिटांचेर, हिंदीतल्या खबरो 10 वरांचेर, आरजेस चॉईस 10 वरां जाऊन 5 मिनिटांचेर, इंग्लिशीतल्या खबरो 11 वरां जाऊन 5 मिनिटांचेर, 11 वरां जाऊन 10 मिनिटांचेर जॅझ टाईम. FM रेनबो चॅनलाचेर तुमचं आमचं सांगात सोपता मध्यानरांच्या 12 वरां जाऊन 5 मिनिटांचेर. ह्या आशिल्ल्यो FM रेनबो चॅनला वेल्यो तरेकवाळ शो कार्यावळी.

जिंदगी ना मिलेगी दोबारा या फिल्म गीत निकतेच तुम्ही ऐकले फरहान अख्तर ऋतिक रोशन आणि अभय देओल हांच्या आवाजान शंकर एहसान लॉय हांचे संगीत आणि गीतकार जावेद अख्तर.

ऐकूया पुढले गीत, ए दिल है मुश्किल, या फिल्मातले बादशाह आणि अरिजित सिंग ह्यांच्या आवाजात जोनिता गांधी आणि नकाश अजीज ह्यांचा आवाज, अमिताभ भट्टाचार्य ह्यांची रचना आणि प्रीतम ह्यांचे संगीत.

ऐकू पेनोर चित्ररंजन या कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकले रेडी या फिल्मातले गीत राहत फतेह अली खान आणि तुलसी कुमार ह्यांच्या आवाजान, प्रीतम ह्यांचे संगीत आणि कुमार ह्यांची रचना.

0: आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा लाईक करात, सबस्क्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा।
1: एकशे पासष्ट चार मेघार्सांचे तुम्ही ऐकता FM रेनबोच्यो कार्यावळी। आयक्यूपॅनो 12 वरां जाऊन 30 मिनटां

चित्ररंजन या कार्यावळी निघतेच मी ऐकलंय रुस्तम या फिल्मातले गीत आतिफ असलम ह्यांच्या आवाजान. आर्को ह्यांचे संगीत आणि मनोज मुंताशीर ह्यांची रचना. ऐकूया फुडले गीत बॅनी दयाल ह्यांच्या आवाजान बेफिक्रे या फिल्मा खातीर. विशाल आणि शेखर ह्यांचे संगीत आणि जयदीप साहनी ह्यांची रचना.

ऐकूया फुडले गीत यांगिस्तान या फिल्मातले. अरिजित सिंग हांच्या आवाजान, जीत गांगुली हांचे संगीत आणि कौसर मुनीर हांची रचना.

चित्ररंजन या कार्यावळी निघते तुम्ही ऐकले जब वी मॅट या फिल्मातले गीत उस्ताद राशिद खान यांच्या आवाजान, संदेश शांडिल्य यांचे संगीत आणि फैज अनवर यांची रचना. या गीता वांगडाच चित्ररंजन ही कार्यावळ इथल्यान सोपता बरोबर.

यशस्विने कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

अल्फ्रेड आणि रिता रोज ह्यांच्या ताळ्याने कातार निघते समय ऐकायला कातारांच्या कार्यावळीन. ही कार्यावळ मुखार भरताना आता ऐकूया फुडले कातार यंग चिको आणि फेल्सी ह्यांच्या ताळ्यान.

लंडनचं मोग हे कातार निघतेच तुम्ही ऐकलंय रिटा रोज आणि अल्फ्रेड रोज ह्यांच्या ताळ्यान. कातारांची कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया फुडले कातार लॉर्ना चिको सुदेश भोसले आणि लॉरेन्स दी तरेखोल ह्यांच्या ताळ्यान.

नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयांत नव्या 5 न्यायाधीशांची नियुक्ती केल्या. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आनी संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस ह्या दोगांच्याय अध्यक्षतेखाला आयज नवी दिल्लींत दुसरी भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांचो संवाद आनी बसका जाता. आयआयटी रुरकीन आयज जेईई एडवान्स्ड परिक्षेचो निकाल जाहीर केलो. आयआयटीन दिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या परिक्षेंत 56,880 विद्यार्थी पात्र थारल्यात, जातूंतली 10,107 चलया आसात. दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आनी अस्तंत राजस्थानांत येता ते फुडले 2 दीस जुगलासयत गडगड जावपाची शक्यताय आसा, अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. आयपीएल क्रिकेट खेळाच्या काल निमण्या खेळांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून पंगडांत गुजरात टायटन्स पंगडाक हरोवन आयपीएल खेळांत जैत सोडले आनी करंड जिखलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
0: गांव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
4: गावामदी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
1: गाव आणि हाव.

ऐक पण एक वाजून 34 मिनटं आज झाली असा. तुम्ही ऐकता कातारांची कार्यावळ 105.4 MHz FM रेनबो गोवा या चॅनलाचेर. कातारांची कार्यावळ मुखार व्हरताना आता ऐकूया फुडले कातार बेबी डॉल एच ब्रिटन हांच्या ताळ्यान.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो गोवा। दुपारचे 2 वाजलेले आहेत। आपण ऐकत आहात मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम, आणि गाणी म्हटली की आपल्याला आठवते एक असा मधुर, निर्मळ आणि काचेसारखा स्वच्छ आवाज, ज्याने अनेक दशकं मराठी भावविश्वावर अधिराज्य गाजवलं, आणि तो आवाज म्हणजे आदरणीय सुमन कल्याणपूर यांचा। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी रविवारी 31 मे 2026 या दिवशी मुंबईतील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला। त्या 89 वर्षांच्या होत्या। त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत। यात मराठी, हिंदी, गुजराती, कानडी, भोजपुरी आणि बंगाली भाषेतील गाण्यांचा सुद्धा समावेश आहे। त्यांची अनेक गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत। संगीत क्षेत्रात सुमनताईंचं बहुमूल्य योगदान आहेच। जुन्या पिढीतील मंडळी असो वा नवोदित तरुण, आजही त्यांची गाणी प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळताना दिसतात, आणि त्यापैकीचंच एक गाणं म्हणजे नाविका रे वारा वाहेरे। सुमनताई कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक पत्की यांचं संगीत आणि अशोकजी परांजपे यांची ही रचना।

मराठी माणसाच्या घराची रचना आणि संस्कृती समजून घेताना माजघर या संकल्पनेला एक वेगळंच आणि जिव्हाळ्याचं स्थान आहे. दिवाणखाना हे बाहेरच्या जगासाठी असतो, तिथे झगमगाट असतो, औपचारिकता असते, पण माजघर हे घराचं असं केंद्र असतं जिथे केवळ जिव्हाळा, माया, विश्रांती आणि कमालीची सुरक्षितता असते. मराठी सुगम संगीताच्या विश्वात सुमन कल्याणपूर यांचा स्वर हा अगदी असाच माजघरातील स्वर आहे. त्यांच्या आवाजात एक असा अद्भुत घरगुतीपणा आहे जो ऐकणाऱ्याला थेट त्याच्या बालपणात आईच्या कुशीत किंवा मायेच्या सावलीत घेऊन जातो. तर हा गाण्यांचा कार्यक्रम पुढे नेताना आता ऐकूया असंच एखादं गाणं.

0: मराठी गाण्यांच्या ह्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना दिलेली एक भावपूर्व श्रद्धांजली संगीतकार आणि गायक दीना आजगावकर यांच्या आवाजात.
1: सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातील मराठी गाणी सर्वप्रथम माझ्या कानावर पडली. त्यांचा नाजूक, भावपूर्ण, अगदी घरातल्या कोणी आपल्या अगदी जवळच्या

0: दृष्टीने आपल्यासाठी गुणगुणावा असं वाटणारा वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि त्यांच्या त्या युनिक आवाजामधली अनेक गीत कायम मनात रुंजी घालत राहिली. पुढे दशरथ पुजारी यांच्या सहवासामध्ये सुमनताईंच्या गाण्यांची आणि गायकीची अनेक वैशिष्ट्य मला अधिक उमजली. वसंत प्रभू, दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, अशोक पत्की अशा विविध संगीतकारांच्या अनेक रचनांना सुमनताईंनी खरोखर अजरामर केलं. त्यांची हिंदी मधली कारकीर्द सुद्धा अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध अशी आहे. हिंदी मध्ये सुद्धा आघाडीच्या जवळपास सर्व संगीतकारांबरोबर सुमनताईंनी वैशिष्ट्यपूर्ण काम केलं आहे. अरुण दातेंपासून ते मोहम्मद रफी साहेबांसारख्या दिग्गजांसह त्यांनी गायलेली द्वंद्वगीत ही सुद्धा अविस्मरणीय अशी आहेत. भावसंगीताच्या सुवर्ण काळावर स्वतःची अमीट नाममुद्रा उमटवणारी एक अत्यंत गुणी गायिका आज आपल्यातून नाहीशी झाली आहे हे भारतीय भावसंगीताचं न भरून येणारं नुकसान आहे. पण त्याचबरोबर त्यांनी गायलेल्या असंख्य रचनांमधून संगीत रसिकांसाठी सुमन कल्याणपूर या अमर आहेत आणि तशाच राहतील. विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली.
1: श्रोते हो, आज आपल्या या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात त्यांच्या पवित्र स्मृतीस आणि स्वरांना आदरांजली वाहताना त्यांचेच विचार आपल्या मनात दाटून येत आहेत. संत तुकाराम महाराजांचे एक अभंग सुमनजींच्या आवाजात प्रचंड लोकप्रिय आहेत, तो म्हणजे मन करावे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. हा केवळ एक अभंग नाही तर मानवी मनाला शांत करणारा मंत्र आहे. आणि आज जेव्हा सुमनजींच्या जाण्याने आपले मन अतिशय व्याकुळ आणि उदास झाले आहेत, तेव्हा त्यांच्या स्वराची ही शिकवण आपल्याला आठवते की आपण आपले मन प्रसन्न आणि शांत ठेवले पाहिजे.

सुमनजींच्या स्वरात कुठेही मैफिलीचा अभिनिवेश किंवा अवाजवी थाट नसायचा. त्यांचा आवाज ऐकताना असं वाटतं की घरातीलच एखादी सुसंस्कृत शोषिक आणि प्रेमळ स्त्री आपल्या शेजारी बसून गुणगुणत आहे. शब्द शब्द जपून अठेव बकुळीच्या फुला किंवा नकळत सारे घडले ही गाणी ऐकताना श्रोत्याला एक कौटुंबिक शांतता लाभते. माझ घरात जशी मनावरची सगळी दडपणं गळून पडतात तशीच शांतता सुमनजींच्या सूर ऐकताना मनाला मिळते. मनाच्या एका कोपऱ्यात त्यांच्या गाण्यांचे शब्द गुंजत आहेत. आयुष्यात बऱ्याच गोष्टी कशा अचानक आणि नकळत होऊन जातात. अगदी तसेच आज सुमनताईंचे अचानक जाणे आपल्या सर्वांच्या मनाला चटका लावून गेले आहे. त्यांच्या भावनेला साथ घालणारे आणि प्रत्येक रसिकाच्या हृदयाच्या जवळ असलेले एक नितांत सुंदर भावगीत आता आपण ऐकणार आहोत, ज्याचे बोल आहे नकळत सारे घडले.

सुमनताईंच्या मखमली स्वरांचा हा प्रवास केवळ भावगीतांपुरताच मर्यादित नव्हता, तर त्यांनी गायलेली भक्तिगीते आजही प्रत्येक घरात सकाळची सुरुवात करतात. आज त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या स्वरांनी सजलेले आणि विठ्ठल भक्तीने ओतप्रोत भरलेलं एक अजरामर भक्तिगीत आठवल्याशिवाय राहत नाही, आणि ते म्हणजे देव माझा विठू सावळा. पंढरीच्या विठुरायांचे अत्यंत साजिरे आणि सुंदर रूप डोळ्यांसमोर उभं करण्यासाठी भक्तिगीताचे गीतकार कवी सुधांशू हे आहेत. त्यांनी आपल्या शब्दातून विठ्ठलाप्रती असलेली भक्तांची आर्तहाक आणि श्रद्धा अतिशय सुंदरपणे मांडली आहे. या पवित्र शब्दांना अत्यंत गोड आणि प्रसादिक चालीत गुंफण्याचे महान काम संगीतकार दशरथ पुजारी यांनीच केले आहे. दशरथ पुजारी यांचं संगीत, कवी सुधांशू यांचे शब्द आणि सुमनताईंचा तो भक्तिरसाने न्हालेला स्वर्गीय आवाज.

रात्रीच्या संत वातावरणाचे आणि विठ्ठल भक्तीचे सुरेख वर्णन करणाऱ्या या अत्यंत शांत गाण्याचे गीतकार प्रख्यात कवी जगदीश खेबुडकर हे आहेत. तर या भावपूर्व शब्दांना आपल्या अद्भुत आणि प्रसारित संगीताने सजवणाऱ्या महान कामप्रसिद्ध संगीतकार प्रभाकर जोग यांनी केले आहे. जगदीश खेबुडकर यांचे शब्द, प्रभाकर जोग यांचं संगीत आणि सुमनजींचा तो भक्तिरसाने न्हालेला स्वर्गीय आवाज या त्रिवेणी संगमातून हे गाणं रसिकांच्या मनात कायमचे अजरामर झाले. तर चला ऐकूया सुमनजींच्या पवित्र स्मृतींना वंदन करून आणि ऐकूया भावस्पर्शी गाणे आकाश पांघरुनी शांत झोपलेले.

सोबत मी समीक्षा आता आपल्या मराठी गाण्यांच्या ह्या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांचा निरोप घेत आहे. 2:31 झालेली आहे. आता ऐका आमच्या स्टुडिओमधून प्रसारित होणाऱ्या कोकणीतल्या बातम्या आणि या बातम्यानंतरच्या पुढील कार्यक्रमाची धुरा सली आरजे सली हे सांभाळणार आहे. तोपर्यंत ऐकत रहा FM.

नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयांत नव्या 5 न्यायाधीशांची नियुक्ती केल्या. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आनी संरक्षण मंत्री रिचर्ड मारलेस ह्या दोगांच्याय अध्यक्षतेखाला आयज नवी दिल्लींत दुसरी भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांचो संवाद आनी बसका जाता. IIT रुर्कीन आयज JEE एडवान्स्ड परिक्षेचो निकाल जाहीर केलो. IIT दिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या परिक्षेंत 56,880 विद्यार्थी पात्र थारल्यात, जातूंतली 10,107 चली आसात. दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आनी अस्तंत राजस्थानांत येता ते फुडले 2 दीस जोगलासयत गडगड जावपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. IPL क्रिकेट खेळाच्या काल निमण्या खेळांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ह्या पंगडान गुजरात टायटन्स ह्या पंगडाक हरोवन IPL खेळांत जैत जोडले आनी करंड जिखलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. कोंकण रेल्वे पुलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाय हांचे कडेन दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ल्याचे पुलीस अधीक्षक म्हण प्रभारी ताबो दिला. दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ल्याचे पुलीस अधीक्षक संतोष देसाय हे काल 31 मे दिसा पुलीस सेवेंतल्यान निवृत्त जाल्यात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज मध्य प्रदेशांतल्या रायसेन जिल्ल्यांतल्या रामसिया गांवांत देशव्यापी खेत बचाव अभियान सुरू केलां. हे अभियान म्हयनोभर चलतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लायंग हांची आज नवी दिल्लीत बसका जाऊन द्विपक्षीय मुद्द्यांचे उलवणी झाली. दोन्ही देशांमधले इतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक घटमूट करपाचे हेतान ही बसका झाली. जलशक्ती मंत्री सी आर पाटील आणि विज्ञान तसेच तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी आज नवी दिल्लीत जलक्षेत्रातल्या संशोधन आणि उदरगतीवेल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उक्तावण केले. हे कार्यशाळेत उदका उणावाचेर आनी ताचे वयल्या उपायांचेर खोलायेन भासाभास करतले अशें मंत्री पाटील हांणी सांगले. प्रधानमंत्री स्वनिधी येवजणेक आयज 6 वर्सां पुराय जाल्यात. हे येवजणेक तारण मुक्त रीण, अर्थीक समावेशन आनी उदरगतीच्यो नव्यो संदी उपलब्ध करून साबार पतविक्रेत्यांची जीण बदल्ल्या अशें सांगून प्रधानमंत्र्यांनी हे येवजणेची तुस्त केली. नामनेची गायिका सुमन कल्याणपूरकर हांकां काल तांच्या मुंबयच्या राबित्या घरांत मरण आयलें. मरणा वेळार तांची पिराय 89 वर्सांची आशिल्ली. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात, केरळ, माहे, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, ओदिशा, कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी आणि अस्तंत मध्य प्रदेशांत उटंगराचो पावस पडपाची शक्यताय प्रगटायल्या. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 22व्या 20 वर्सां पिराये सकयल्ल्या आशियाई एथलेटिक्स वस्तादपण सर्तींत भारतीय पंगडान 10 भांगरां पदकां सयत 19 पदकां जोडिल्ल्या खातीर पंगडाचें कौतुक केलां. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

श्रव पश्चिमी संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकतले आणि आता हा वारजे प्रकाश तुमका मायामोगाचो येवकार भेटता. बरोबर 5:30 आणि 30 सेकंद जातात.

0: सशक्त आणि निरोगी जीण अपनावपाक
1: आपणायात योग।
0: योग
1: भारताची प्राचीन देणगी।
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स।
3: वेव्स
2: हातून तुमका विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किने।
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान।
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी।
3: वेव्स

श्रोते हो, पोस्टर गर्ल या चित्रपटासाठी हे गाणं आपण ऐकलं. कस्तुरी वावरे ह्यांचं हे संगीत, माफ करा, यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. मित्रांनो, यापुढील गीत सुख दिसे का, जसराज जोशी यांचा हा स्वर.

श्रोतेहो, भातुकली ह्या चित्रपटासाठी जसराज जोशी आणि नेहा राजपाल यांचा हा स्वर ह्या गाण्यासाठी आपण ऐकला. गाण्याची भावना अशी आहे की दुःख आणि सुख हे आयुष्याच्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःखाचा स्वीकार केल्याशिवाय सुखाची खरी किंमत कळत नाही. म्हणूनच हे गाणं आपल्याला विचार करायला भाग पाडतं की खऱ्या आनंदाचा अर्थ बाहेरील गोष्टींमध्ये नसून मनाच्या समाधानात आहे.

श्रुतेहो मितवा ह्या चित्रपटासाठी जान्हवी अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांचे हे स्वर होते. आणि मित्रांनो, याचबरोबर मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतयता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

अब चलो रेनबो सांस करे वन तुम का माये मोगा सो काजा सान यो कार भेटेता बरोबर 100 वरा जान 100 मिनटा आणि 45 सेकंड जातात.

हष्टनो याच सोबित लहरार ही रेनबो सांज कार्यावळ संस्था इष्टनो आयपीएल 2024 फायनल खेळान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरान गुजरात टायटन्सांक 5 विकेटींनी हरयल्ल्यान ह्या हंगामाचो रोमांचक असो शेवट जाला. ह्या जैताक लागून आरसीबीन आपलो किताब यशस्वीपणान राखून आयपीएलच्या इतिहासात फाटोफाट चॅम्पियनशीप जिखपी फक्त 3री फ्रँचायजी थारल्या.

ਇਸ ਨੂੰ ਲੱਕੀ ਅਲੀ ਹੰਜਾਵਾਜ ਯਾ ਗੀਤਾ ਖਾਤਿਰ ਅਸ਼ਿਲੋ ਇਸ ਨੂੰ ਵਰਲਡ ਮਿਲਕ ਡੇ ਆਏ ਜਾਮੀ ਮੋਨੇਤਾਤ ਸੰਸਾਰਿਕ ਅੰਨ ਮਣੁਨ ਦੁਧਾਚੇ ਮਹੱਤਵ ਓਲ਼ਖਪਾ ਖਾਤਿਰ ਆਣਿ ਪੋਸ਼ਣ ਉਦਰਨਿਰਵਾਹ ਆਣਿ ਉਦਰਗਤੀਤ ਸ਼ਾਸ਼ਵਤ ਉਦਰਗਤੀਤ ਦੁਧਾਚਾ ਕ੍਷ੇਤ੍ਰਾਚੋ ਯੋਗਦਾਨ ਜੇ ਆਸਾ ਤੇ ਉਜਵਾਡਾਵਪਾ ਖਾਤਿਰ ਦਰ ਵਰਸਾ 1 ਜੂਨ ਹੋ ਦੀਸ ਵਰਲਡ ਮਿਲਕ ਡੇ ਮਣੁਨ ਮੋਨੇਤਾਤ संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि शेतकी संघटनेन FAO फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन ह्या संस्थेन 2001 ह्या वर्सा हो दीस स्थापन केल्लो. अशानो दुधांत कॅल्शियम, प्रोटीन्स, प्रथिना, जीवनसत्वां, खनिजां, मिनरल्स अशा गरजेच्या पोषक तत्वांचो भरपूर स्त्रोत आसून ते निरोगी वाढ आणि हाडां घटमूट करपाक आदार दिता. संवसारभरातल्या लाखांनी लोकांच्या खास करून भुरग्यांच्या आहारात ताची महत्वाची ही भूमिका आमकां दिसून येता.

शनोबरोबर 16:20 आणि 50 सेकंद जातात. रेनबो सायन्स कार्यावर मुखार वरता असताना अंकिता जोशी यांचा आवाज.

यह सुनो रेनबो सांज ही कर रहे हो तुम्हें कता 105 ऑफ शहर मेगाहर्ट्ज एफएम रेनबो से वेद तुमका याद करून देता कायच खिणा भितर बरोबर 6:30 मिनटांचेर ऐकपाक रावात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युजिकली यो सिस्टनो कोकणीतल्यान खबरो तुम्ही आयकल्यो आणि आता परत आम्ही ऐकवाक या कार्यावळ रेनबो सांज.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हय हय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

नमस्कार, यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे प्रेसिडेंट ओ मिन ओंग आम हांचे मदी आज नवी दिल्लीत दोनूय देशांमधले नाते अधिक घटमूट करपाविशी उलोवणी झाली. शेतकी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आज मध्य प्रदेशातल्या रायसेन जिल्ह्यातल्या रामसाय गावांत देशव्यापी खेत बचाओ अभियानाचो शुभारंभ केलो. 22व्या आशियाई अंडर 20 एथलेटीक सर्तीत 10 भांगरा पदकासयत वट्ट 19 पदकां जिकिल्ले खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय पंगडाक परबी भेटयल्या. वेदशाळेन आयज गुजरात, केरळ, महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, कर्नाटक, लक्षद्वीप, तामिळनाडू, ओडिशा, पाँडिचेरी आणि पश्चिम मध्य प्रदेशात वादळी वाऱ्यासयत पावस पडपाचो अदमास उक्तायला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फामाद गायिका सुमन कल्याणपूर हांच्या मरणाचेर खर दुःख उक्तायला. विशाखापट्टणमातल्यान दक्षिण दर्यादेग रेल्वे विभागाचे काम सुरू जावप हो उत्तर आंध्र प्रदेशातल्या लोकांखातीर इतिहासीक दीस जावन आसा अशें केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री राम मोहन नायडू हांणी म्हळां. कलकत्ता लोकभवनांत जाल्ल्या सोपुतविधी सुवाळ्यांत आयज अस्तंत बंगालाच्या मंत्रिमंडळाचो विस्तार जालो. विस्ताराच्या फाटभुंयेर 35 नव्या मंत्र्यांची नेमणूक करपात आयल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

इस अनो धुरंधर द रिवेंज या फिल्म अत्ले ने है गीत खान साहब हंचे है गीत इस अनो तुमका याद करन देता रेनबो सांझ करे इतले है निमणे गीत या उपरांत बरोबर 7:05 इंग्लिश इतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करतात आणि त्या उपरांत इस अनो केंद्र सरकाराक 12 वर्सां जाल्ल्या निमतान खास कार्यावळ आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करता बरोबर 7:10

म्युजिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इशानो केंद्र सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान खास कार्यावळ तुमी आयकताले. दिल्ली केंद्रावयल्यान ही कार्यावळ आमी सहक्षेपीत केली. बरोबर 7 वरां 44 मिनटां आनी 17 सेकंद जातात. आयकुया फिल्मी गीतां.

शानो हिंदी फिल्मी गीतांच्या या कार्यवळीत मुखावयला गीत दे दनादन या फिल्मातल्यान मिका सिंग, डॉमिनिक कॅरेजो हांचो जोड आवाज, प्रीतम हांचे संगीत या गीता खातीर.

हर्षनोड देडनादन या फिल्मातल्यान हे गीत मिका सिंग डॉमनिक कॅरेजो हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर प्रितम हांचे संगीत ह्या गीता खातीर तुम्ही ऐकले हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ 105.4 MHz FM रेनबो सेवेत.

0: हर्षण जब वी मेट या फिल्मातल्यान हे गीत तुम्ही ऐकलं इर्शाद कामिल हांची ही शब्दरचना आणि याचबरोबर हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ हंगाच सोपता. म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इश्टानो कांयच खिणा भितर ऐकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केंद्रीय वेंचणूक आयोगान अनुसूचित जमाती खातीर 2027 विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण लागू करचें अशी मागणी भाजपान मुखेल निर्वाचन आयोगा कडेन केल्या. रानां आनी पर्यावरण खात्याचे मंत्री भुपेंद्र यादव हांची भेट घेत हरित वाठार तशेंच शाश्वत उदरगतीचेर चर्चा केली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय राज्यांत रक्तांतली साखर म्हळ्यारूच गोडे मुताचें प्रमाण चड आसा अशें राष्ट्रीय कुटुंब भलायकी सर्वेक्षण 2023-2024 प्रमाण दिसून आयलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला केंद्र सरकार विविध येवजण्यो राबयता. गोंय सरकार अंत्योदय तत्वाचेर काम करता. गोंयकारांनी सरकारी येवजणांचो लाव घेवपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी उक्तायलां. मान्सून बेगीनूच गोंयांत 3 आनी 4 जूनाक येलो अलर्ट अशी माहिती वेधशाळेन दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी म्यानमारचे प्रेसिडेंट हांचे मदीं आयज नवी दिल्लींत दोनूय देशांमदले नाते अदीक घटमूट करपाविशी चर्चा जाली. शेतकी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज मध्य प्रदेशांतल्या रायसेन जिल्ल्यांतल्या रामसाय गांवांत देशव्यापी खेत बचाव अभियानाचो शुभारंभ केलो. आनी 22व्या आशियाई अंडर 20 एथलेटीक सर्तीत 10 भांगरा पदका सयत वट्ट 19 पदकां जिकिल्ले खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय पंगडाक परबी भेटयल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टानोबरोबर 8 वाजून 1 मिनिट आणि 45 सेकंद जातात. कातारांच्या कार्यावळीन इष्टानो तुमकां मायेमोगाचो योकार. पयल्या सुवातेचेर मिस्टर मॅट गायता बेस तुझो म्होवाचो.

0: 4 मेगाहर्ट्स एफएम रेनबो सेवेत आणि हा तुमच्या सांगता कसा आरजे प्रकाश.
1: मारी जॅकिन मोजे शेजानेन पोपायो लायलो तीन आजा ताजे तिणेन काढून रेन सांबावल्यो बोरे जिनसीन दोन मरण नशिबान एक उरली जिवी बोमायतान गोंया वेतोत नोदरेक मोजे पडली

0: Mahendra Kapoor han zo avaz ya katara khatir stana do meklo katara cha karwe tel getal han zo viso
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात आमचो नंबर असा 8380071054 नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता आमचो नंबर 2421285 आणि 2224457 हॅलो गोयकारा दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची हॅलो गोयकारा
2: हॅलो

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान।
1: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव।
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार।
2: गाव आणि हाँ

म्युझिकली यस आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टनो बरोबर 8:30 आणि 58 सेकंद जातात. सदाबहार हिंदी फिल्मी गीतांच्या ह्या कार्यावळीन तुमकां माय मोगाचो येवकार.

मैं शायर तो नहीं, इष्टानो पण ही सदाबहार फिल्मी गीत आयकून आम्ही सुद्धा शायरच जातले. बॉबी या फिल्मातल्यान हे गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत, आनंद बक्षी हांची शब्दरचना या गीता खातीर आशिल्ली.

श्री 420 या फिल्मा खातीर हे गीत आशा भोसले आनी मन्नाडे हांचो जोड आवाज शनुशंकर जयकिशन हांचे संगीत ह्या गीता खातीर तुमी आयकले.

अशानुत अंकाज आरगा म्हणून निमणे गीत ह्या सदाबहार फिल्मी गीतांच्या कार्यावळीतले जब जब फूल खिले या फिल्मातल्यान मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर हांचो जोडा.